देश का फेस वॉश लगाइएगा जो कि विटामिन सी से तैयार किया गया है. और इसी तरीके कार को फॉलो करके अगर आप ये चाहते हैं कि भाई हम वाइटेज के प्रोडक्ट तो लगाना चाहते हैं लेकिन असांजी मतलब जो प्रोडक्ट होने को ही हाँ अगर तव्हांजी स्किन ते जेको आहे काफ़ी सारा दाणा आहिनि एक्नी आहिनि जिन तव्हांखे बेज़ार करे छॾियो आहे त हुन जे लाइ तव्हांखे छा करिणो आहे तव्हांखे डॉक्टर पिंपल एंटी एक्नी ट्यूब जो इस्तेमालु करिणो आहे. ऐं डॉक्टर पिंपल एंटी एक्नी ट्यूब जेको आहे तव्हांजे चेहरे जा जेके एक्नी आहिनि जेके दाणा आहिनि ज़िदी दाणा आहिनि दाणनि जा निशान आहिनि तव्हांजे चेहरे ते या वरी तव्हांजे चेहरे ते कोई चोट जो निशाना कोई अहिड़ो निशान आहे जेको काफ़ी पुराणो आहे हिनखे तव्हां रिमूव करणु चाहियो था त हुन जे लाइ तव्हांजे लाइ डॉक्टर पिंपल एंटी एक्नी ट्यूब अवेलेबल आहे जेको तव्हां आराम सां ईज़ीली वठी तव्हां किथे बि वेंदा त तव्हांखे आराम सां मिली वेंदो सिर्फ़ु तव्हांखे नालो ख़बर हुजणु घुरिजे. त डॉक्टर पिंपल एंटी एक्नी ट्यूब तव्हां वठी सघो था जेको फुल आयुर्वेदिक फार्मूलो आहे ऐं ही जेको आहे न तव्हांजे हर स्किन टोन जे हिसाब सां तयारु थियल आहे. इहो कोई बि न आहे त बाबा अगरि असांजी स्किन सेंसिटिव आहे त असां लॻाए सघूं था, बिल्कुलु हर कोई स्किन वारो माण्हू हिनखे लॻाए सघे थो. ऐं हुन खां अलावा तव्हांजे चेहरे जा दाणा हुजनि या तव्हांजे चेहरे ते कोई निशान आहे कोई सड़न जो निशान आहे कोई कट जो निशान आहे कोई नंढपण जी का अहिड़ी निशानी तव्हांजे चेहरे ते मौजूदु आहे जेके तव्हां रिमूव करणु चाहियो था त तव्हां डॉक्टर पिंपल एंटी एक्नी ट्यूब जो इस्तेमालु करे सघो था. ईज़ीली तव्हां हिनखे इस्तेमालु करे सघो था, राजी टाइम यूज़ करे सघो था ऐं लॻाइण खां पहिरियां तव्हां पंहिंजो फेस वॉश लाज़मी कजो. ऐं जनाब हुन खां अलावा खोड़ माण्हू अहिड़ा असांजे आसपास हूंदा आहिनि हिन दुनिया में पाया वेंदा आहिनि जेके बाबा कोई बि प्रोडक्ट यूज़ न आहिनि कंदा, यानी की हुननि खे न नाइट क्रीम सां मतिलबु आहे, हुननि खे न एक्नी ट्यूब सां मतिलबु आहे, न हुननि खे फेस वॉश भई साबुण बि अलाए उहे माण्हू लॻाईंदा न लॻाईंदा आहिनि. त मुंहिंजो हुननि माण्हुनि सां सिर्फ़ु इहो हिकिड़ो सवालु आहे त बाबा तव्हां जेको आहे न पंहिंजी स्किन सां न सफ़ा ज़्यादती करे रहिया आहियो, पंहिंजी स्किन खे जेको आहे न सफ़ा ईअं ख़राबु करे छॾींदा, तव्हां वक़्त खां पहिरियां कुराड़ा थी वेंदा, तव्हांजी स्किन सफ़ा डल थी वेंदी, तव्हांजी स्किन सफ़ा मरी वेंदी. अगरि तव्हां पंहिंजी स्किन खे सही चवंदा आहिनि न अगरि तव्हांजी बॉडी आहे हुनखे खुराक ॾियो था त तव्हां ज़िंदा आहियो, वैसे ई तव्हांजी स्किन खुराक हूंदी आहे, तव्हां पंहिंजी स्किन खे खुराक ॾींदा तॾहिं तव्हांजी स्किन ज़िंदा रही सघे थी. अगरि तव्हां पंहिंजी स्किन खे छॾे ॾींदा त पोइ तव्हांजी स्किन सवा बेरोनक थी वेंदी, मुरझाइजी वेंदी, तव्हांजे चेहरे ते रिंकल अची वेंदा, तव्हांजे चेहरे ते निशानात पइजी वेंदा, तव्हांजी स्किन जेका न सफ़ा ईअं ख़राब थी वेंदी. ऐं पोइ जॾहिं सफ़ा ख़राब थियण खां पोइ तव्हांखे होश ईंदो, तव्हां चवंदा हीउ छा कयो आहे मां पाण सां, पोइ तव्हां चवंदा त हाणे छा करणु घुरिजे. त चलो देरि अञा ताईं कोन थी आहे, तव्हां वाइटेज जा प्रोडक्ट इस्तेमालु करे सघो था. ऐं अगरि तव्हां इहो सोचो था त नाइट क्रीम असां हणूं या न हणूं त बिल्कुलु तव्हां हणी सघो था. वाइटेज जी जेका ब्यूटी क्रीम सफ़ा सेफ आहे, तव्हांजी स्किन जे मुताबिक़ तयार थियल आहे, फुल नेचुरल अज़ा आहिनि जनाब हिन में, त तव्हां लाज़मी ट्राए करे सघो था, ठीकु आहे. उन खां अलावा वाइट एज जी जेका लवली क्रीम तव्हांजे लाइ आहे बाबा, ही त गेम चेंजर वारो कमु कंदी तव्हांजे चेहरे ते. अगरि तव्हां गर्मी जे मौसम में कोई बि अहिड़ो प्रोडक्ट लॻाइणु चाहियो था जेको तव्हांजी ख़ूबसूरती खे बि मेंटेन रखे ऐं तव्हांजी अगरि बेबी स्किन आहे हुनखे बि मेंटेन रखे, तव्हांजे चेहरे जी हिफ़ाज़त बि करे, त वाइट एज लवली क्रीम खां बहितर हिन पूरी दुनिया में तव्हांखे को बि प्रोडक्ट न मिलंदो. अलाई मूंखां तव्हां लिखाए वठो, ठीकु आहे. सो वाइट एज जेका लवली क्रीम आहे ही वाइटमिन सां भरपूर आहे, 30 वाइटमिन जा कैप्सूल हिन जे अंदरि मौजूदु आहिनि. वाइटमिन बी अथसि, वाइटमिन ई अथसि, वाइटमिन सी आहे, वाइटमिन डी आहे. उन खां अलावा सनस्क्रीन बि एड अथसि, अञा छा खपेव ज़ालिमो. त वाइट एज लवली क्रीम तव्हां इस्तेमालु करे सघो था, ही हर हिकु उन माण्हूअ जे लाइ तयारु कई वई आहे जेके माण्हू कोई कमु कनि था ऐं तव्हांजी एज बि नंढी आहे पर तव्हां कोई फेयरनेस क्रीम लॻाइणु चाहियो था, मेकअप खां भॼणु चाहियो था, गर्मी जो मौसम आहे त तव्हांजे लाइ वाइट एज लवली क्रीम आहे. वाइट एज लवली क्रीम तव्हां फेयरनेस क्रीम आहे, तव्हां लाज़मी लॻाए ॾिसजो. ऐं हिन जे लाइ कोई बि एज लिमिट कोन्हे को, तव्हां ॿार आहियो, वॾा आहियो, कुराड़ा आहियो, जवान आहियो, मर्द मायूं हर कोई लॻाए सघे थो. तव्हांजी स्किन जी हिफ़ाज़त कंदी हिन में सनस्क्रीन मौजूदु आहे. ऐं हुन खां अलावा तव्हां कोई बि जॉब कयो था, तव्हां लॻाए वञो, तव्हांखे शादी थी वञो था, गर्मी जो मौसम आहे, मेकअप नथा लॻाए सघो त तव्हां वाइट एज लवली क्रीम लॻाए सघो था. एॾो ज़बरदस्त हिन जो रिज़ल्ट आहे न, तव्हां लॻाईंदा त तव्हां पाण ई चवंदा आए हाय आए हाय आए हाय, मज़ो अची वियो. सो बिल्कुलु तव्हां ट्राए करे ॾिसो, ऐं नथा मिलनि त तव्हां डायल कयो 03 15 7 99 05 95.

इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे. शमन जा जेके बि मतिलब कॉपी वारा गाना आहिनि, यानी की उहो सम्झी विया हूंदा, उहे वाकई सुठा हूंदा आहिनि. छो त असांखे उहो वाइब ईंदी आहे न, त मज़ो ईंदो आहे. जेके 90s जा मतिलब सॉन्ग्स जेके पसंदि हुया, जिन खे जेके उन टाइप जा गाना पसंदि कंदा आहिनि, सो उन्हनि जे लाइ.